साहेब तेरी वाडी आई वाहेगुरु कहो नानक साहेब तेरी वाडी आई कोई ना वो ना जा।

महाराज साहब जी जे तू अपने चरणा नाल साडी प्रीति ला लवे साची प्रीत हम तुमसो जोरी तुमसो जोर अवर संग तोरी सची प्रीत तू ला लवे ना फिर होर मोह दे जोर दे नाल तेरे चरणा नाल।